0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवर। ಕೃಷಿ ಏವಂ ಕಿಸಾನ್ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಾಲಯ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರ.
5: ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರಿಗೆ ಆಕಾಶವಾಣಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಕೇಳುಗರೆ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬೆಂಗಳೂರಿನ ಹೆಬ್ಬಾಳದಲ್ಲಿರುವ ಪಶು ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜಿನ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಮತ್ತು ಸಹ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಸುಮತಿ ಬಿ ಆರ್ ಮೇಡಮ್ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಸುಮತಿ ಅವರೇ, ತಮಗೆ ಎಲ್ಲ ಕೇಳುಗರ ಪರವಾಗಿ ಆಕಾಶವಾಣಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಮಸ್ಕಾರ.
6: ರೈತ ಬಂಧು ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ

0: ಸಚಿವ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನವದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಭಾರತೀಯ ವಾಹನ ತಯಾರಕರ ಸಂಘದ 66ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ದೇಶದ ಜಿಎಸ್ಟಿ ಸಂಗ್ರಹದಲ್ಲಿ ವಾಹನೋದ್ಯಮದ ಕೊಡುಗೆ ಶೇಕಡ 15ರಷ್ಟು ಇದ್ದು, ಸುಮಾರು 4 ಕೋಟಿ ನೇರ ಮತ್ತು ಪರೋಕ್ಷ ಉದ್ಯೋಗಗಳಿಗೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತಿದೆ ಎಂದರು. ಚೀನಾದ ಶೆನ್ಝೆನ್ನಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಚೀನಾ ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಸೂಪರ್ 750 ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಪಂದ್ಯಾವಳಿಯಲ್ಲಿ ಭಾರತದ ಅಗ್ರ ಪುರುಷರ ಡಬಲ್ಸ್ ಜೋಡಿ ಸಾತ್ವಿಕ್ ಸಾಯಿರಾಜ್ ರಾಂಕಿರೆಡ್ಡಿ ಮತ್ತು ಚಿರಾಗ್ ಶೆಟ್ಟಿ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಫೈನಲ್ ಪ್ರವೇಶಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರೀ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಫೈನಲ್ನಲ್ಲಿ ಇಂದು ಫ್ರಾನ್ಸ್ನ ಕ್ರಿಸ್ಟೋ ಮತ್ತು ಟೋಮಾ ಜೂನಿಯರ್ ಪೊಪೋ ಜೋಡಿ ವಿರುದ್ದ ಅವರು 21-15, 22-24, 21-9 ಅಂತರದಿಂದ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಿದರು. ಪುರುಷರ ಸಿಂಗಲ್ಸ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಭಾರತದ ಅನುಭವಿ ಆಟಗಾರ ಕಿಡಂಬಿ ಶ್ರೀಕಾಂತ್, ಕೆನಡಾದ ವಿಶ್ವದ 9ನೇ ಶ್ರೇಯಾಂಕದ ಆಟಗಾರ ವಿಕ್ಟರ್ ಲೈ ಅವರನ್ನು 21-18, 21-19 ನೇರ ಸೆಟ್ಗಳಿಂದ ಮಣಿಸಿ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಫೈನಲ್ಗೆ ಲಗ್ಗೆ ಇಟ್ಟಿದ್ದು, ನಾಳೆ ನಡೆಯಲಿರುವ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಹಾಂಕಾಂಗ್ನ ಲೀ ಚೆಕ್ಯು ಅವರನ್ನು ಎದುರಿಸಲಿದ್ದಾರೆ. ದುಬೈ ಅಂತಾರಾಷ್ಟೀಯ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಟಿ20 ಏಷ್ಯಾ ಕಪ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾವಳಿಯ ತನ್ನ 2ನೇ ಗುಂಪು ಎ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಭಾರತ ತಂಡ ಇಂದು ಹಾಂಕಾಂಗ್ ತಂಡದ ವಿರುದ್ದ ಸೆಣಸಲಿದೆ. ಪಂದ್ಯ ಭಾರತೀಯ ಕಾಲಮಾನ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ವ್ಯಾಪಾರ, ಹೂಡಿಕೆ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ ಸಹಕಾರದ ಬಲವರ್ಧನೆಗೆ ಭಾರತ ಬೆಲ್ಜಿಯಂ ಬದ್ಧತೆ. 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ವ್ಯಾಪಾರ ದ್ವಿಗುಣಗೊಳಿಸುವ ಗುರಿ. ರಕ್ಷಣಾ ರಾಜತಾಂತ್ರಿಕತೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ರಕ್ಷಾ ಕಾರ್ಯತಂತ್ರ ದಾಖಲೆ ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸಿದ ಸಚಿವ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್. ನೇಪಾಳ ಪ್ರವಾಹ, ಮೃತರ ಸಂಖ್ಯೆ 1,252ಕ್ಕೆ ಏರಿಕೆ. ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಮರು ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಅಂತಾರಾಷ್ಟೀಯ ನೆರವಿಗೆ ಮನವಿ. ಚೀನಾ ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಪುರುಷರ ಡಬಲ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಫೈನಲ್ ಪ್ರವೇಶಿಸಿದ ಭಾರತದ ಸಾತ್ವಿಕ್ ಚಿರಾಗ್ ಜೋಡಿ. ಮತ್ತು ಮಹಿಳಾ ಟಿ20 ಏಷ್ಯಾ ಕಪ್ ಕ್ರಿಕೆಟ್, ಇಂದು ಭಾರತ ಹಾಂಕಾಂಗ್ ಮುಖಾಮುಖಿ. ಇಲ್ಲಿಗೆ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 7:05ಕ್ಕೆ.
1: वो काम करना तभी जरूरी है जब उस पर वर्क करा जाएगा. वो अगर हम देखें लास्ट मैच में तो भारती फुलवानी को शॉर्ट पिच बॉल मिली थी और वहाँ पे उन्होंने पुल शॉट खेला, लेकिन वहाँ पे उन्होंने हाथ जो उनकी एल्बो थी वो एक्सटेंड नहीं हुई, उन्होंने बंद एल्बो से वो शॉट खेला. अगर वो एक्सटेंड होती तो वो सिक्स भी जा सकता था. तो ये छोटी छोटी कमियाँ हैं, लेकिन बहुत कहने के लिए बहुत छोटी है, करने के लिए और देखने के लिए बहुत बड़ी हैं. और इन पे काम करना भी उतना ही इम्पॉर्टेंट है. और वही प्रतिका रावल की अगर मैं बात करूं, तो प्रतिका रावल का अगर हम रिकॉर्ड देखें तो टी20 में उनका उतना हाई स्कोर नहीं है एज़ कम्पेयर टू ODI एंड वनडे. वनडे क्रिकेट और ODI में उनका स्ट्राइक रेट सबसे बेस्ट है, बट टी20 में उनका स्ट्राइक रेट बहुत नीचे है. और उस हिसाब से उनको 3 बैटर की जगह पे उनको 5 पे आना चाहिए और हरमनप्रीत को अपने आप को थर्ड बैटिंग लाइनअप पे लाना चाहिए. मेरा ये एक मैंने जो देखा है अभी तक सिनेरियो, ये मुझे बैटिंग लाइनअप सबसे बेस्ट लगा है.
2: एक और कॉलर हमारे साथ जुड़ गए हैं फर्स्ट बॉल 20 में. स्वागत है आपका. नमस्ते, बताएं क्या जानना चाहते हैं आप?
3: सर, मैं जम्मू एंड कश्मीर डिस्ट्रिक्ट कुपवाड़ा LOC से फारूक अहमद बात कर रहा हूं. सर,
2: बहुत स्वागत है आपका.
3: सर, मुझे बता दीजिए कि इंडियन बैटर्स की ये जो प्रॉब्लम है स्पिन बॉलर्स के खिलाफ, ये कब तक जारी रहेगी? इसमें कोई सलूशन है तो वो बता दीजिए. और सर, एक और बात है सर, ये आयुर्वेदिक सर कमेंट्री के लिए होना चाहिए.
2: मनोज जी, आपको स्पोर्ट्स एक्सपर्ट की जगह एस्ट्रोलॉजर की कुर्सी पर भी बिठाना चाहते हैं, बताएं.
4: अरे आपने धर्म संकट में डाल दिया मुझे. बाकी आपका सवाल
2: उन्होंने ये जानना चाहे कि स्पिनर्स को खेलने में भारतीय बैटर्स लगातार फ्लॉप क्यों हो रहे हैं.
4: देखिए, ये जो है कुछ ऐसी स्थितियां हैं कि आपको गेंद को मेरिट पर, खैर देखिए ये सारी चीजें हम रटी रटाई चीजें बोलेंगे. मैं तो समझता हूँ कमिटमेंट के साथ आप खेलें, ग्रे एरियाज पर काम करें और ज़्यादा ज़्यादा सोचें नहीं. बस आपको रन बनाने हैं, आपको जो लक्ष्य दिया गया है उसको पूरा करना है. क्योंकि अब आप ये देखें ना, जिस तरह से आप अपने देश में जितना क्रिकेट खेलते हैं, आपने ज़्यादातर क्रिकेट अब बाहर खेला है पिछले कुछ समय से. अगर आप देखें तो इंडिया में आपको वैसा परफॉर्मेंस करने के लिए स्पिनर्स की कमी नहीं है. स्पिनर्स बहुत हैं आपके पास. आपके पास दीप्ति शर्मा से लेकर आपके श्री चरणी हैं और भी कई ऐसे स्पिनर्स हैं. मुझे लगता है एक ऐसा पूल होना चाहिए जो आपको लगातार, जैसे स्पिन बॉलिंग एकेडमी होती है ना, आप वहाँ पर प्रैक्टिस करें, ज़्यादा से ज़्यादा खेलें. क्योंकि जो हमारी सबसे बड़ी ताकत है, अगर वही हमारी कमजोरी बन जाएगी तो फिर वही हश्र होगा जो टी20 क्रिकेट में हमारा महिला क्रिकेट में हुआ, जो हमारा पुरुष क्रिकेट में भी यही समस्या से रूबरू होना पड़ा है.